हरी सी बात गुरु साथी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी।

0: अच्छी साथी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी।
1: अपा
2: हाँ
1: भल भजन शुणिल
2: भजन टी भारी मन को पाई
1: आम के दिन परे देखा जहा हेले सुख दुख हेले
2: तू तो मझीरे मझीरे अच्छु कुआडे तीर्थ को चली जाऊ तोर किसी ठिकना मिलू
1: नाई बा अपा
2: आउ
1: जिते जुआडे गले कौन मन पराए बैठक घरे अपा ये जो तमे कहू नथिलो सोयाबीन चाष
2: हाँ
1: से उपरे आज आम पेट पटना आलोचना अच्छी
2: ओ कथा।